0: आप सुन रहे हैं 90.8 FM 24 आपका रेडियो आपकी धड़कन।
1: डुमर चिकन टक्कर चिकन डुमर चिकन टक्कर चिकन डुमर चिकन टक्कर चिकन डुमर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्कर चिकन टक्क